अरे अरे अरे अरे सुन सुन सुन भाऊजी भाऊजी सुन चली ब्रासफेस फास 1 इज volledig uitverkocht en sold out dus heb je nog geen tickets तो भैया से बोल ना भैया से बोल भाऊजी तू मांगे जाए ब्रासफेस दन इज दिस द चांस ऑन द अर्ली बर्ड टिकट्स इन फास 2 टू स्कोरन भाऊजी सुन तू वाखती नकर तू देर नकर वंट इन द फॉलोइंग फास गान द टिकट प्राइस ओमहोग तू जल्दी कर भाऊजी भैया से बोल ना चली घूमे चली ब्रासफेस ब्रासफेस बेस्टल न्यू फिया www.brasafes